0: कोना साथ रेडियो सारंग 107.8 एफएम रंगरंगालचिनी आई चकोंगनी प्रसारा तुमका समयस्तांग मोगासो स्वागत एक बोरो दिस तुमका आशेता
1: कानिये चे नाव ओमपुल्ले कानिये गान कैथरीन रॉड्रिगस सादर करता सलोमी डिसोजा हब्बा कितलो वेळ तान पळयता कोणी म्हाका पळ्ळें नांत घुमटी लांब कान काड न्हू वळून गेली उदारो न्हिदला बारा देख कूड म्हाका कांयच करूंक सोडिना एका कुशीन परतूंक लेगून जायना उजवी कूस म्हजी नांगी मेल्या गी दावी मात्र थोडे भोवटी परतूंक सोदता तर उजवी कूस कोणी तर काडून वेल्या थोडे विश्वे कोणेंगी फारन वेल्यात ना तर अशें कित्याक जाता दोन दोळे ह्या दोळ्यांनी हांवें कितें सगळें पळोवंक ना दोळ्यांनी दिल्ल्या इशाऱ्यांनी हांवें केल्लें कांय उणें आसा गी म्हजें अंतस्करण जागयतना हांवें कान दिवंक नांत देखून आज उजवो दोळो उजवो कान म्हाका नांत तशें भोगतात दोळो पुणी कोंकून काडला गे कानाच्या आवाजाक शिसें वतला गे कितली सूक्ष्म म्हजी दिश्ट कितले चतूर कान आयकना तर ओडना कोणेंय म्हाका सांगलें आयकना जाल्यार बरेंच पूण आसलो एक दोळो मेजार मांडून दवरली पकवानां पळोवन म्हज्या बुकेक उसांबाळ करतलो पोटांत दोंबराटा सुरू जाला बुकेच्यो वडी म्हाका दोस्तात गळो सुकोवन फुटोवन आयला कोणी ह्या वेळार म्हज्या मोगाची च्या हाडून दिल्यार सुक्या भुंयक शिरांदरीसो पावस पडिल्ले बरी जायत पूण भायर आसल्या कोणाकी म्हजो उगडास ना सगळीं तांच्या राटा वळ्यांत मेतेर जाल्यान कोणाकी म्हजे पडोवन वसूंकच ना म्हजो नातू आयसो हिरो ताणें परिक्षेंत बरे अंक आपणावन कुटुंबाक आनी गांवांक नांव हाडलां देखून आयसो हो साम्राम करून दीत म्हाकाय संतोश पूण मलगडो एकलो पिडेस्त आसा म्हणलो उगडास कित्याक ना म्हज्या रक्तासो न्हय गी हे म्हजेंच संतान न्हय गी हांवें सुवंपले बी न्हय गी हांवेंस माथ्यार वतलें पांयांक देवलांगे कितें ओंपुल्ले बी तासो रूख विस्तारून ती फळां विकाळ जाल्यान गी वा त्या रुखाची पाळां ओडा रुखाच्या पाळां बरी बोवारी देवून म्हाका रेवट घालून दनसितात तर हांवें खंयच्या जिन्साचे बी ओंपुल्ले एक दोळो सूक्ष्म दिश्ट हांतोस मेजार मांडून दवरली पकवानां पळोवन पळोवन आयंडे गळोवन बुकेच्या उसांबाळेक शांत करूंक पेचारतना कोणे त्या कुडाचे दार उक्ते केल्ले पळय कशें आयंडे सोडता उपरांत केल्ल्यां की रेन पडून ताणी आमकां वाऱ्यार धरून मर्याद काडल्यार सगळे व्यक्ती सयरी सगळीं वेता पर्यान ह्या कुडाक भायल्यान बीग घाला रप्पा दार पडटना भितरले हांवें दामपलें दार उक्तें जालें हा बाबा ह्या माथारेक कितें हुरबोस तुका न्हय गे ते कितें गोडशें तुज्या पोटांत भरात आनी जिरात खावन पिडेन पडल्यार कोण तुजो बापूय चाकरी करता गी बायल म्हजी फुट्टना हांव वगो आसल्यार म्हाका वांस ना म्हणलें कळोवन तिका खुशी करूंक फुलां घालूंक आयतो जालो नेंगे सयऱ्यांक दिवचे आदीं तुका कसलो आंगलाप हूं इका खावन दोलकें भरल्यार जालें उरलें उश्टें सयऱ्यांक दिल्यार कोणी कितें म्हणटीत वयगी ह्या प्रायर ती ही पिडा सुरू जाल्यार मातें मारचें कोणे हांगा तावन वेता पर्यान जिबेक थोडी रजा दी गिळता कितलें गिळताय तुजी जिरवून आनी गांठ कितें घट आसा सांगा न्हय माय आपल्या पिनकर पालवान तोंड पुसीत नित्राणी मेटा काडून वेताना पुताचें मोन मोवाळूंक ना वय आमी सकाळीं तावन दोन पावटी पोट पुट्टा सर केलें आनी पियेलें पूण तिणें कितें केलां म्हणलें आमी पळोवंक ना तुका भूक लागला गी माय तुवें केलें गी माय म्हणलें विचारूंक नातलें तिची पाट आनी पोट एक जाल्लें पूण आमकां तें दिसूंकच ना स जाणां भुरगीं आमी सोग चेरके दोगां चलयो ल्हान आसतना माय बाबा म्हणटना आमच्या वोंटांतावन मोव घालतालें बाब इस्कॉलान पेदो ताका जोड सड नातली पूण आमचे बँक माय तिणें सगळ्या कुटुंबाचो हार भर आपल्या खांद्यार घेतलो बाबान आपलो सांबाळ हाडून मायच्या हाती दिल्यार ताचें काम सोंपतालें उपरांत सगळें वजें मांय ववयताली मायचे एटीएम मोगऱ्या झाडां, तांच्या फाटल्यान पाट पेंकाट बागोवन पांयांची कात झरोवन भुरग्यां बरी पळयतालीं. बाबा ब्रास मायची जोड सड देखून आमकां कर्स कळोंक सुनांत. सुकूर उदेतना उठिल्ली पेंकडाक एक एडो रेवडून काम धरीत जाल्यार उपरांत सुशेगस ना जाल्यारय तिच्या तोंडार आसच्यो त्यो हासो सदांच उत्तेजीत करताल्यो. गायचे दूद काडन तिचे काम जाताना भुंयचेर उजवाडाची पणती भांगताना आमकां जागोवन मागणें शिकोवन मोगऱ्या झाडांचो दोह जोडोवंक वेताली. बुडकुल्यान केल्ली च्या पियेताना सगळीं फुलां काडताना पेज भुंय दवरून फुलां बांदून दोराची वावळी सुटयताली. हाताक हात मेळोवन फुलांची चेंडू आट्टी जाताना इस्कॉलाक वेसो वेळ आनी फुलां काट्यार धाडूंक वेळ ताळ पडताना पेज जेवन उरली वेताना तिचें काम आनी खी मुग्धान जातलें. उरली फुलां बांदून कोणाय लागीं काट्याक धाडन पोटाक घाल परत कामाक लागताली. सदांय सांजेर बरी शीत कडी आसतालीस. रातीच्या 10 पर्यंत दोर करून केदाळा मांद्रेक पाट तेंकताली कळीत ना, पूण दुसऱ्या दिसा तेंच काम चलतालें. बाब निवृत्त जाताना आमचे सगळ्यांचे शिकापू काम आनी लग्न जावन आमी घरांत रावन सांगतास माय बाबा तावणी पयस पयस पावल्यांव. आमचो संसार बांदताना जल्मल्लो गांव विसरून गेलो, पूण एका दिसा बाबाच्या औचित्य मरणाची खबर परत आमकां गांवांक हाडूंक कारण जाली. येदोळ बाब आनी माय आसताना आमकां तांचे पडोवन वसूंक ना, तांच्या विशयान खंत नातली वा आमी भुरगीं तांकां कांय तरी करूंक आसा म्हणलें विसरल्यांव. तांणी जावन आमचे तावन कितेंय विचारूंक ना वा आशेवंकी नात. आमी भुरग्यांनी आमचो कायदो चिंतूंकी ना. आतां सुरू जालें मायक कितें करचें, कोणीय तिका सांगात दिवंक तयार नात. ल्हान आसतना तिच्या उस्क्यार न्हिदूंक झगडतेल्या आमकां आतां ती अस्कत कूड कांटाळायची जाली. तिचे ते पिकल्ले केस, मिरयो पडली कात भुरग्यांकी आमकांच पयस लोडताना सुनो जावूय आनी नात्रां कशीं लागीं येतात. आमचें कुटाम हांगासर पांयाच्या तेंबेट्यार चलतालें. थी थू गलीज अशें वराडो काडून थुकताना मांय विदावपणाचें आपलें नापास तोंड पालवांत लिपून रडताली. बाबाक मातयेक पावन येताना आमगेर एक गलाटो जालो. बाबाक इगर्जेतावन सेमेस्त्रीक व्हरताना आमची काळी गाय दोरी सुटोवन आयिल्ली सगळी वेता पर्यान रावून उपरांत बाबाच्या फोंडालाकी पडून रडताली. गायक पळोवन मोरणाक आयिल्लो लोक रडुल्लो. उपरांत मायन तिका बळोवन गोट्यांत हाण बांदलें तरी ती आनी दुसरी गोरवां 3 दीस कांयच खान पिवन नासतना धन्या खातीर दुकां गळयतालीं, तर आमी भायलें जेवण हाण पोट घट केल्लें. तांची बोबाट आयकूंक जायनासतना बेश्टावन बेत उबरलें तरी तांणी तांचे रुदान रावूंक ना. आमी भुरगीं शांत आसतना त्या मनजातींनी दुकां गळयलीं, पूण आमचे दोळे सुकले. मांय मोनी जावन हो नाटक पळयताली. दुसऱ्या दिसा जुंत आराम जालो. भुरगीं आनी तांचे कुटाम संगता मेळून चर्चा आराम केली. म्हातारेक कितें करचें, मांय म्हणलो बांद म्हातारेच्या नव्या वटा सांगी मेळटाना त्या नांवाक संतोश पावताली ना जाली. कोणीय तिची जबाबदारी घेवंक तयार ना. स भुरग्यांकी गर्भांत आसरो दिवन मोगाची वेंग मारन जीव दिवन नव्या स्पिरितान वाडयलो तो जीव आज सगळ्यांकी वजें जाला, पूण सगळ्यांकी कळीत आसा ह्या जाग्याक बरें मोल आसा. एक एकरो जागो उदका बांय राज रस्तो लागीं आसच्या जाग्याक भांगाराचे मोल मेळटा देखून निमाने एक निर्धार केलो. जागो विकसो विकून दुडू सवंटे करचे. म्हातारेक एक एका म्हयन्याक एक एकल्यान पळोवचे वो निर्धार आमचो भुरग्यांचो. ती एकली आसा तिची अभिप्राय विसारीचे म्हणलें आमच्या मतीक तदळा येवंक ना. भुरग्यांचो अण्णाडी खेळ सत्यवंतावयक कळीत ना. रेकॉर्ड तयार जालें. भुरग्यांनी हांगासर हॅब्बेट घाल म्हणटना पतीक होगडावन अनाथ जाल्ले दौड़े उबान भुर्ग्यानी संगल्या कडे हेब्बेट गलताना ती कितें जाना आपल्या पती संगी जोगासनेन राखून दवरले भांगराचे हरवण भुरग्यांनी बोणक्या दिन केला म्हूण उपरांत सुरू जाले घरांतली वस्तू काडूंक. आतां माय विचारी, कित्याक पुता तुमच्या बापूयचे घर विद्रूप करतात? आमी तुका पोटलून हांगासर बसल्यार आमची मोडकी माल्याक वेता, देखून घर जागो विकला. तूं आनी मुखार म्हयन्याक एकल्यागेर राव, तुजी बेजाराय वेतली, सांगा तस बिंदास भोंवडी जातली. आवय सगळीच थंडगार जाली. भुरग्यांनी आस्त विकून दुडू वांटे करून घेतल्या बरी आपणाकी वांटे करून घेतल्यात म्हणताना तिचे भिरमो तिचे काळीज रडले. आपल्या गोट्या लागी वेताना गोरवांची दोरी सुटोवन तांकां घेतल्या मनशांनी बलात्कारान वोड मरताना ती आयिल्लो वास कळून गोरवां धांवून येवन तिच्या भोवारी रावून दुकां गळयताना त्या दुखा संगी हिचे दोळे मेळ्ळे. मोगान ताका पोशेवन वसा खंय तरी वसून बऱ्यान रावा, वेल्ल्यांक कश्ट दिनाकात, म्हाकास आसरो ना, हांव सू निराधारी, तुमकां कितें करूं वसा म्हणून गेटी पर्यान ती वेताना तिच्या फाटल्यान वेच्या गोरवांकी पळोवन कसलो कसापी तरी रडात. पूण आमी पयलेंच तिचे उलोवणे बारीस वजनाचे ना म्हणले उतर तिच्या जिबेर आप्रूप. त्या दिसातावन रोटेशना प्रकार माय पोटली बांदून म्हयन्याक एकेका घरची मेटां सडताना तिच्या दुखीची खबर आमकां नातली. तिच्या दोळ्यांतली दुखां दिसूंक नात. पूण म्हयनो सांबताना हब्बा ओजे देवले म्हूण समाधानेचो श्वास सोडलो. परत येत गी असले चिंता उठताना वेगीनस निवराल्यार पुरो साहिबा म्हूण चिंतले. ती येता म्हणटना सुरू जाताली. चार दिसा पयल्यांच तयाराय न्हय तिका स्वागत करूंक. बगर तिचे ताव कितलें काम करयत गी म्हूण ती आसल्यार आलेण ग्रायंडरांत वस्तूर वॉशिंग मशीनार पडना. फातरार नितळ करीजे म्हूण जातेक छापकाचे मार तर मायक आमी दिसानातल्या चाटयेंत मारचे हेरांकी कळोंक सुना. ती मोनी कितें सांगीत? दोन आवदी मुगदाताना वर्स संपले. ती सगळीच गळोवन गेली, दोळे फोंडाक गेले, कूड भागून कांटो जाल्ली. धरणीक नमस्कार करून पांयांच्या गांठीचेर हात तेंकून चलताली. कितें जालां तें आमकां कळोंक सुना. पांयांच्यो गांठी सुजल्यो, कात उमकळ्ळी, भुरग्यांचे जेवण जालें. घरांत सरबराय जाताना तिका काळके कुडूस भोगेलें. त्या दिसा म्हज्या पुताच्या जल्मा दिसाची सरबराय. दोन दिसा आदींच तिका कुडान बसयलें कारण म्हज्या मानकाची भयण आनी भाऊजी अमेरिका तावन आयिल्ली. तांच्या मुखार ती आयल्यार आकवण देखून ती बंदी. दोन दीस तिका आन उदक ना. भिरमूत बुकेचे झाड सोसूंक जायनासतना भायर आयली आनी मेजा वयलो एक केकीसो कुडको कान खाताना चिन्नूच्या दोळ्यांक सांपडाली. ताची बोबाट बायल धांवून आयले, दोळे विकना तशें भायर आयले. केकी कुडको सुन्याक पडलो, तोंडांतलो गळ्याक शिरकाल्लो कोन्ना. तिका काळक्या कुडाक लोटताना ती लोव कातरूंक वेच्या शेळये पुरी वेताना हांव तिसो पूत फातरा कांबो तसो रावलो. बुखेन मरून दी हायकमांडा तावन हुकूम येताना सगळीं काय कट बाय मुच्चू, दुसरें कांय सांगूंक ना. सगळो दीस आमी संभ्रमांत मग्न जाल्या. तिची खबर आसना. दुसऱ्या दिसा पळयताना बागील उक्तें. कोणी कितेंय सांगतीत म्हूण सोदूंक सुरू केलें. दुसऱ्या दिसा आवघडाक बली जाल्ली एक प्रायस्त स्त्रियेची निर्जीव कूड मेळ्ळ्या म्हणटना गेलो. तिची वळो दाखोवंक तिचे तोंड मात्र सारकें आसलें. उरल्यांक खबर दिली कोणायक येवंक मोन ना. तो म्हयनो म्हज्या वांट्याचो जाल्ल्यान मोडे घरा व्हरिनासतना शिदा सेमेस्त्रीक व्हेले. बेसा जाल्ले कुडीक पेटेन घाल स फुटीच्या फोंडान देवयताना ओजेय देवल्या बरी भोगले. कोणायकी दुरसोंक ना. सकळांकी जाय आसलें तिचें मरण. वर्सां दवली आतां आमी आजो आजी जाल्या चरित्रा परत जिवाळ जाली. म्हज्या मस्तेंत नियमीत उद्देश नासतना जियेल्लो फळ दिसून आयलो. सडावत पिडेनी म्हाका व्हेंगलें बायल आनी भुरगीं एक. तिने तांकां फुलां घालतना घरसो येजमोनी हांव मनशांतलो कोनशाक पडलो. खेल्ली जीब बरें बरें खावंक आशेता दिता कोण आसलें पयलेंच दिवन हात धुला. आज मेजार थरावल पक्वना मांडून दवरल्यान म्हाका न्हिदयल्ल्या कुडाच्या जनेला तावन धर धर म्हूण दिसतात. पळयतना लाल लाल गळच्या आर मारल्या जिबेन ला ला ला म्हणून मागतना न्ही देसाई बा होरबोस सुटोंक नांगी साखरेची फॅक्टरी सुरू केल्याय म्हू खावन आनी कोणासो जीव काडटाय. आशा फोंडाक वेता म्हणून सर सुटाना. सुड सुड करून वेताना बुकेचे झाड आनी की सडले. कावची आशा सोडून येताना कुशीन गैर्या दिश्टीक त्या केकीसो कुडको काड तोंडान गेल्ली माय तिच्या दोळ्यान दिसची ती भूक. बायले कुश करूंक तिच्या हातांतलो केकी कुडको काड उडयल्ले. तिच्या दोळ्यांतली दुखां आतां अस्तव्यस्त जाताना माय आनी बाब म्हाका पळोवन हांसचे दिसताना एकच सने शुगर डावन जाल्ल्या बरी भोगतना लोवे लोवे तावन घाम सुटलो. तेल मुगदाले दिवो पालवून येतालो तरी म्हजी दिश्ट मेजराच्या लाडवांक पळोवन आशेन पळयताली. कानी आयकल्ल्या तुमकां दिनवास.
2: You're listening to Radio Sarang, 107.8 FM.
3: तुम्ही ऐकून आसात रेडिओ सारंग 107.8 FM ही रंगरंगाळ जिनी. हांव लियाना आनी हे कार्यक्रमाक तुमकां मोगासो स्वागत म्हणटा. आतां आमी थोडी कोंकणी पदां आयकूया. आयच्या ह्या कार्यक्रमाचे पयले पद जावन आसा विल्फी रिमेंबर्साचे कालच्या त्या आयतारा. ह्या पदार आयताराचे दीस ताका उगोवन जाता आनी तो भायर हॉटला कसून नासवाळीक पळयता. तो त्या दिसाचे अनुभव हे गायनार सांगता. हे पद तुमचे खातीर.

0: करता।
1: 1971 इस्वीर ये गीत हिट गीत जाले। ये पद जाऊन असा ये कत्रिना हेनरी डिसोजा आणि हेलेन डिक्रूज हाचे। ये पदा दोघांच्या मध्ये बो सुबीत उलोने असा ये आम्ही ऐकूया।

तर तिच्या जिबेर आप्रूप त्या दिसा तावन रोटेशना प्रकार मांय पोटली बांदून म्हयन्यांक एकेका घरची मेटां सडटना तिच्या दुखीची खबर आमकां नातली. तिच्या दोळ्यांतली दुखां दिसूंक नात. पूण म्हयनो सांबतना हब्बा ओजे देवले म्हूण समाधानेचो श्वास सोडलो. परत येत गी असले चिंता उठताना वेगीनस निवराल्यार पुरो साहिबा म्हूण चिंतलें. ती येता म्हणटना सुरू जाताली. चार दिसा पयल्यांस तयाराय न्हय तिका स्वागत करूंक. बगर तिचे तांव कितलें काम करयत गी म्हूण ती आसल्यार आलेण ग्रायंडरांत वस्तूर वॉशिंग मशीनार पडना. फातरार नितळ करीजे म्हूण जातेक छापकाचे मार तर मायक आमी दिसानांतल्या छाटयेंत मारचे हेरांकी कळूंक सुना. ती मोनी कितें सांगीत. दोन आवदी मुगदाताना वर्स संपलें. ती सगळीस गळून गेली. दोळे फोंडाक गेले. कूड भगून कांटो जाल्ली. धरणीक नमस्कार करून पांयांच्या गांठीचेर हात तेंकून चलताली. कितें जालां तें आमकां कळूंक सुना. पांयांच्यो गांठी सुजल्यो. कात उमकळ्ळी. भुरग्यांचें जेवण जालें. घरांत सरबराय जाताना तिका काळके कूडस भोगेल्लें. त्या दिसा म्हज्या पुताच्या जल्मा दिसाची सरबराय. दोन दिसा आदींच तिका कुडान बसयल्लें. कारण म्हज्या मानकाची भयण आनी भाऊजी अमेरिका तावन आयिल्ली. तांच्या मुखार ती आयल्यार आकवान देखून ती बंदी. दोन दीस तिका आन उदक ना. भिरमूत बुकेचें झाड सोसूंक जायनासतना भायर आयली. आनी मेजा वयलो एक केकीसो कुडको काण खाताना चिन्नूच्या दोळ्यांक सांपडाली. ताची बोबाट बायल धावून आयलें. दोळे भिकना तशें भायर आयलें. केकी कुडको सुन्याक पडलो. तोंडांतलो गळ्याक शिरकाल्लो कोन्ना. तिका काळक्या कुडाक लोटताना ती लोव कातरूंक वेच्या शेळये पुरी वेताना हांव तिसो पूत फातरा कांबो तसो रावलो. बुकेन मरून दी. हायकमांडा तावन हुकूम येताना सगळीं कायकट बांय मुच्च्यो. दुसरें कांय सांगूंक ना. सगळो दीस आमी संभ्रमांत मग्न जाल्यां. तिची खबर आसना. दुसऱ्या दिसा पळयतना बागील उक्तें. कोणी कितेंय सांगतीत म्हूण सोदूंक सुरू केलें. दुसऱ्या दिसा आवघडाक बली जाल्ली एक प्रायस्त स्त्रियेची निर्जीव कूड मेळ्ळ्या म्हणटना गेलो. तिची वळो दाखोवंक तिचें तोंड मात्र सारकें आसलें. उरल्यांक खबर दिली. कोणायक येवंक मोन ना. तो म्हयनो म्हज्या वांट्याचो जाल्ल्यान मोडे घरा व्हरिनासतना शिदा सिमेस्त्रीक व्हेलें. बेसा जाल्ले कुडीक पेटेन घालून 6 फुटीच्या फोंडान देंवयतना ओजेय देंवल्या बरी भोगलें. कोणायकी दुरसोंक ना. सगळ्यांकी जाय आसलें तिचें मरण. वर्सां दवली. आतां आमी आजो आजी जाल्यांव. चरित्रा परत जिवाळ जाली. म्हज्या मस्तेंत नियमीत उद्देश नासतना जियेल्लो फळ दिसून आयलो. सडावत पिडेनी म्हाका वेंगलें. बायल आनी भुरगीं एक. तिणें तांकां फुलां घालतना घरसो येजमोनी हांव मनशांतलो कोनशाक पडलो. खेल्ली जीब बरें बरें खावंक आशेता. दिता कोण आसलें पयल्यांस दिवन हात धुला. आज मेजार थरावल पक्वना मांडून दवरल्यान म्हाका न्हिदयल्ल्या कुडाच्या जनेला तावन धर धर म्हूण दिसतात. पळयतना लाल लाल गळच्या आर मारल्या जिबेन ला ला ला म्हणून मागतना न्हिदे साहिबा होरबोस सुटोंक नांगी. साखरेची फॅक्टरी सुरू केल्याय मू. खावन आनी कोणासो जीव काडटाय. आशा फोंडाक वेता म्हणसर सुटना. सुडू सुडू करून वेताना बुकेचे झाड आनी की सडले. कावची आशा सोडून येताना कुशीन गैर्या दिश्टीक त्या केकीसो कुडको काड तोंडान गेल्ली माय. तिच्या दोळ्यान दिसची ती बूक. बायले कुश करूंक तिच्या हातांतलो केकी कुडको काड उडयल्ले. तिच्या दोळ्यांतली दुखां आतां अस्तव्यस्त जाताना माय आनी बाब म्हाका पळोवन हांसचें दिसताना एकच सने शुगर डावन जाल्ल्या बरी
भक्त

0: ना लोमे लोमे तावन घाम सुटलो, तेल मुगदाले दिवो पालवून येतालो तरी म्हजी दिश्ट मेजरसच्या लाडवांक पळोवन आशेन पळयताली. कानी आयकल्ल्या तुमकां दिनवास.
1: You're listening to Radio Sarang, 107.8 FM.
2: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM. ही रंगरंगाळ जिनी. हाव लियाना आणि ये कार्यक्रमाक तुमका मोगासो स्वागत म्हणटा. आता आम्ही थोडी कोंकणी पदां आयकूया. आयच्या या कार्यक्रमाचे पहिले पद जावन आसा विल्फी रिमेंबर्साचे कालच्या त्या आयतारा. या पदार आयताराचे दीस ताका उगोन जाता आणि तो बाहेर हॉटला कसून नासवालीक पळयता. तो त्या दिसाचे अनुभव ये गायनार सांगता. ये पद तुमच्या खातीर.

1971 इसवीर ये गीत हिट गीत जाल्ले ये पद जाऊन असा ये कत्रिना हेनरी डिसोजा आणि हेलेन डिक्रूजाचे ये पदार दोघांचे मध्ये बो सुबीत उलोने असा ये आम्ही ऐकूया.

ये पद तुम का आईकॉन खुशी जाले मन मका बगता मुखले पद जाऊन आसा विल्फी रिमेम्बर्स अच्छे पद काय की जाऊन आसा बबीता पिंटो मोग एक सुबीत बाव आणि या पदान ती बघना आसत ये गीत जाऊन आसा मुझे काळीज मोगार पडला आता आम्ही ऐकूया

मळो शीद प्रसार एस मुंगळरा ऑगस्टचे 25 तारखेर सकाळी दावरार रेडिओ सारंग 107.8 FMR आमचे संगे हजर असात मनदिक बाप जॉन्सन आर पिंटो जेसा हेडमास्टर सालुबीस हाय स्कूल मंगळूर तांचे संगे उलोम फोन करा 6364204949 संख्याक ऐकूंक विसरू नका ताळो मळो शीद प्रसार तुमच्या रेडिओ सारंगार ही रंगरंगाळ चिणी।

ताळोमळो शीद प्रसार एस मुंगळारा ऑगस्टच्या 25 तारखेर सकाळी दावरार रेडिओ सारंग 107.8 FMR आमच्या संगे हजर असात मानदिक बाप जॉन्सन आर पिंटो जेसा हेडमास्टर सालुबीस हायस्कूल मंगळूर तांचे संगे उलोंग फोन करा 6364204949 संख्या ऐकूंक विसरू नका ताळोमळो शीद प्रसार तुमच्या रेडिओ सारंगार ही रंगरंगाळ चिणी.

ताळोमळो शीद प्रसार एस मुंगळार ऑगस्ट पंचर केर सकाळी दावरार रेडिओ सारंग 107.8 FMR आमच्या संगे हजर असात मानद एक बाप जॉन्सन आर पिंटो जेसा हेडमास्टर सालुबीस हाय स्कूल मंगळूर तांचे संगे उलोंग फोन करा 6364204949 संख्या ऐकूंक विसरू नका ताळोमळो शीद प्रसार तुमच्या रेडिओ सारंगार ही रंगरंगाळचेनी.